भरद्वाजाश्रमी भरताला समजलं की श्रीरामाश्रम चित्रकूट पर्वतावर आहे. सैन्यासह भरत तिकडे निघाला. इकडे पर्णकुटीच्या आसमंतात श्रीराम लक्ष्मण आणि जानकीसह विहार करीत होते. उत्तर दिशेकडून एकाएकी धुळीचे लोळ उठले आणि कांठळ्या बसणारे नाद कानी आले. सदैव जागरूक असणारा वीरबाहू लक्ष्मण मोठ्या घाईने श्रीरामांना म्हणाला, आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा, आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा, चाप बाण घ्या करी सावधान राघवा. मेघ कर्जनी परी काननात हो ध्वनी, धावतात शापदे भक्ष भाग टाकुनी, कोकतात भेकरे कंपितांग थांबुनी, धूळ ही नभी उडे सैन्य येतसे कुणी, खून ना दिसो कुणा दीप्त अग्नि शांतवा, आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा, चाप बाण घ्या करी सावधान राघवा. उत्तरेस तोथवा काय तर्क बांधुनी, पाहतोच काय ते तालवृक्षी जाऊनी, कोण येई चालुनी निर्मनुष्य यावनी, सिद्ध राहू द्या तळी चाप रज्जु ओढुनी, पाहू वीर कोण तो दौडती, कैक पायी धावती हस्ती अश्व दौडती, धर्मस्नात सारथी आत ये महारथी, कोण श्रेष्ठ एकतो राहिला उभारथी, कोण श्रेष्ठ एकतो राहिला उभारथी, सावळी तुम्हा परी दीर्घ बाहु आकृती, बंधु युद्ध काम का शोधु येई बांधवा, आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा, चाप बाण घ्या करी सावधान राघवा. भ्याड भरत काय हा बंधुघात साधतो, येऊ दे पुढे जरा कंठ नाल छेदतो, कैक ईस पाहू दे छिन्न पुत्र देहतो, घोड दौड वाजते ये समीप नावतो, ये पुनश्च आज ही संधि शस्त्र पाठवा, आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा, चाप बांड भोगुदे राम राज्य संपदा, धर्म रक्षण क्षणी मी अजिंक्य वासवा, चाप बाण घ्या करी सावधान राघवा, चाप बाण घ्या करी सावधान राघवा.